सच करणी सचता की रहत, सच हृदय सतमुख कहत, साची दृष्ट साचा आकार, सच वरतै साचा पासार, पार ब्रह्म।